0: चुका था जिंदगी फिर जिंदगी पा जाए, वो जो मर चुका था जी उठे और फिर कहे और फिर कहे और फिर कहे, कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो। इतने दिन
1: ഉൾക്കാമ്പുള്ള കഥാപാത്രങ്ങളിലൂടെ ഇന്ത്യൻ സിനിമയെയും നാടകവേദിയെയും ത്രസിപ്പിച്ച നടൻ നാനാ പടേക്കർ വിടവാങ്ങി.

0: ईश्वर के दरबार में मैं महात्मा हूँ कि मैं दुष्ट आदमी हूँ वो तो कोई नहीं जान सकता है, उसको भी बुरा पता नहीं चलेगा कि मेरे में दुष्टता कितनी भरी है या तो मेरे में साधुता कितनी भरी है। वो तो साधु हृदय ही दुष्ट हृदय वो जानने वाला तो राम जी पड़ा है।
1: സഹസ്രാബ്ദത്തിന്റെ മഹാപുരുഷൻ ജീവിതം സന്ദേശമാക്കി ലോകത്തിന് സമർപ്പിച്ച മഹാത്മജി.
2: ഗാന്ധി ചിന്തയുടെ നേർവഴി, ഗാന്ധിലയം.
3: റേഡിയോ മലബാർ 89.6 FM, സരിൽ ശിവദാസ് ഫൗണ്ടേഷൻ, കമ്മ്യൂണിറ്റി റേഡിയോ.